श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲप आणि तुमच्या रेडिओवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 11, भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026। प्रारंभ करूया आजच्या या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कृपण नायर जे भारतीय लेखक होते यांचं निधन 2022 साली. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: आकाशवाणी अमरावती.
5: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
5: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
5: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरख करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: पाणी, पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM अँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 झालेले आहेत. 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या. ठीक 7:10 प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: आजही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपण
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होता आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
3: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा.

नशा मुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष। शंभरावं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि सोळाव्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत। सविस्तर बातम्या। नशामुक्ती अभियानात युवकांची मदत महत्त्वाची असून त्यांना यामध्ये सैनिक म्हणून पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल, या लढाईत अंतिम विजय आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमात कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। भावी पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे आणि म्हणून नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्त्वाची आहे। कुठेही आपल्याला नशेची साखळी दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनीशी संवाद साधला। आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे असं गांधी म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला। देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं। महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे आदे यावेळी उपस्थित होते। शंभरावं मराठी साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी सामंत यांनी काल प्रत्यक्ष संवाद साधला। विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं। शंभराव्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते। शंभरावं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे। विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्त्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं पाटील म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। जगभरात टाकाऊ वस्त्रांच्या विल्हेवाटीची समस्या मोठी आहे, यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं नवी मुंबई महानगरपालिकेशी पुनर्प्रक्रियेबाबत करार केला आहे। तसाच करार राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबर करण्याची सूचना संबंधित समितीला केली जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं। सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते। वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे स्वच्छतेचं प्रतीक आहे। जगात आज अपसायकल रिसायकल यांचं चक्रीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे। हे केंद्र पूर्ण यशस्वी झालं तर दुसऱ्या जागेवर असाच प्रकल्प राबवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। क्लॉरफिनरामाइन, मॅलेट आणि फिनिलफ्राइन हायड्रोक्लोराइड या द्रव्यांच्या निश्चित मात्रेतील मिश्रणातून तयार केलेल्या सर्व प्रकारच्या औषधांचा 4 वर्षांखालील बालकांसाठी वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। या औषधांच्या वेष्टनावर आणि आतील पाकिटांवर तसंच जाहिरातींमध्ये त्याच्या वापरावरील निर्बंध ठळकपणे दर्शवावेत असे आदेश आरोग्य मंत्रालयानं उत्पादकांना दिले आहेत। अशा प्रकारची औषधं 4 वर्षांखालील मुलांसाठी घातक ठरू शकतात। या औषधांना

अन्य पर्याय उपलब्ध आहेत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकाचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे असा गंभीर इशारा नक्षलवादाचा अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला असं ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कार सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीनं योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्या बरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस सह 6 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ऍपवर रेल्वे गाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसाईतल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तानिंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउट मध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचं जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारा ठराव. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वराडी. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:21 आणि 56 सेकंद झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
5: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा. 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावती आकाशवाणी.
6: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
7: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
8: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
0: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 7:25 झालेली आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथ स्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही, त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. अग्नि विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी उपयोग होऊ शकतो.
0: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
1: आज माहितीची कमतरता नाही आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यम सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहितीची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्वाचे आहेत. विश्वकोशामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे, त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
0: सर, विश्वासार्हता हा महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय. तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
1: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात

0: झालेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञान विषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भ ग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात. तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा. मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जे विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त अधिक सहसंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्द चांगल्या पद्धतीने मांडताय व असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते एखाद्या विषयाची, सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एका पाठोपाठ कसं येतंय हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
0: हा ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.

0: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा, तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम आणि त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलंय, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भ आहे ते आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे, त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीने हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र दोन वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथम आवृत्ती आहे त्या प्रथम आवृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे. संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते मराठी विश्वकोश.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in अशा पद्धतीनं आहे. तर या दोन संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

श्रोते हो, आताचा आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलात. आम्ही बोलत आहोत

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 7:42:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत आणि आजच्या या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय सुरेश वाडकर यांच्या स्वरांनी.

0: श्रोते हो सुगम संगीताच्या या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतरचं गीत ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत नियोजन यशवंत देव यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपविता होत. ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सर्वप्रथम समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारसाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंके दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो मध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनीशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं.

ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉक्टर जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तूम जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य दलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तूम जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुरात जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 हून अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीर मधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 हून अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानव केंद्रित असला पाहिजे. तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून देणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत 2 जणांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला 2रा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका

गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल तीन संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वर मधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अथलेटिक्स सिल्वर लेवल कॉन्टिनेंटल टूर मध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेक मध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आशिष ओजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामना हिनं 4थ स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3रं स्थान पटकावलं. तसंच अंदू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3रं स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों के गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंके दरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो मध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 8:41 झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, 8:42 आणि 19 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. आणि या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये मी आज तुमच्या करता आणलेली गाणी आहेत सरफरोश या चित्रपटातील. तर ऐकूयात सरफरोश या चित्रपटातील काही गाणी. सुरुवातीचं गीत आहे जगजीत सिंग यांच्या स्वरामधील ही

0: श्रोते हो सरफरोश या चित्रपटाला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. ऐकूया पुढील गीत, पण त्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
0: श्रोते हो यानंतर ऐकूया समीर यांचं हे गीत सरफरोश चित्रपटातील गायक अलका याग्निक आणि कोमर खान यांच्या स्वरात.
3: कोई दुआ न लगे, दवा भी काम ना आए, कोई दुआ न लगे, मेरे खुदा किसी को प्यार की हवा न लगे. आदाब.

0: श्रोते हो, हे गीत होतं अलका याज्ञिक यांनी गायलेलं सरफरोश या चित्रपटातील. आपण कार्यक्रम ऐकत होतात एक ही फिल्म से, अर्थातच एकाच चित्रपटातील गाणी आपण या कार्यक्रमातून ऐकली. या गीतासोबतच हा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
3: यंदा मंगलसूत्र घ्यायचं आहे पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगलसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगलसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगलसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर. ठीक 9:01 आणि 20 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आपली भेट पुन्हा होईल ठीक 10 वाजता आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. पण तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.

0: एफ 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: एफ 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
3: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

0: श्रोते हो नमस्कार. न्यूज ऑन एआर आणि रेडिओ सेटवरून आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM band 101.5 MHz. ठीक 10:01 आणि 37 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विविधा अंतर्गत कार्यक्रम युवावाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोते हो आजच्या युवावाणी या कार्यक्रमात ऐकूया आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसाठी ध्यान आणि कौशल्य या विषयावर अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.

केव्हा शांत बसून स्वतःशी संवाद साधला होता आठवतं का तुम्हाला? किंवा शांत झोप केव्हा घेतली होती? बरं, शांत झोप होतेही असेल, पण एकही विचार न करता मनाला शांत ठेवून एखाद्या छानशा गोष्टीविषयी केव्हा विचार केला होता? शेवटी तर विचारच करणं झालं ना. प्रत्येक गोष्ट करताना जगताना विचार करूनच आपण जगत असतो, आणि तो विचार व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला गरज पडते ती एकांताची. मग तुम्हाला आठवतं का की हा एकांत तुम्ही केव्हा घेतला होता किंवा तुम्हाला केव्हा मिळाला होता? या सगळ्या गोष्टीसाठी जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे कसं असेल? तर तुम्ही वाहन चालवण्यात खूप गर्क आहात आणि पेट्रोल भरण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे, या सगळ्यांसाठी कसा वेळ मिळेल? आपलं आयुष्य जगताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ते सोपं होण्यासाठी आपल्याला मदत कशी होईल, हे सगळं आज आपण युवावाणी या कार्यक्रमात बोलणार आहोत. नमस्कार, मी श्यामली देशमुख युवावाणी या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. ज्या पाहुण्यांना आपण

0: महत्त्वाचे आहे या सगळ्यांसाठी कसा वेळ मिळेल? आपलं आयुष्य जगताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ते सोपं होण्यासाठी आपल्याला मदत कशी होईल, हे सगळं आज आपण युवावाणी या कार्यक्रमात बोलणार आहोत. नमस्कार, मी श्यामली देशमुख युवावाणी या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. ज्या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलं आहे ते आहेत अंकित होले. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद श्यामली.
0: सर कॉर्पोरेट स्किल एक्सपर्ट म्हणून काम करतात, तर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिला प्रश्न विचारूयात सरांना की मेडिटेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात का आहे?
1: मेडिटेशनचे बऱ्याचशा अशा व्याख्या आपण ऐकत असतो. बऱ्याचदा मेडिटेशन या शब्दाला अध्यात्माशी जोडलं जातं, बट माझ्या मते आजच्या जगात मेडिटेशन ही एक सर्वांगीण केली जाणारी कृती आहे आणि त्याच्यामार्फत आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात बदल करू शकतो, सुधारू शकतो. तर प्रश्नावर यायचं तर मेडिटेशन म्हणजे विचारांची गती संथ करणे. दैनंदिन कार्य करताना आपण दिवसभर कुठल्या ना कुठल्या कृतीमध्ये मग्न असतो. कधी आपण काम करत असतो, काही लोकांशी बोलत असतो किंवा फोनवरती स्क्रोल करत असतो. यामुळे जे जीवनामध्ये व्यस्तता आलेली आहे त्यामुळे विचारांमध्ये पण एक प्रकारची व्यस्तता निर्माण झालेली आहे. काही तज्ज्ञांच्या मते असं म्हटलं जातं की दिवसाला 60,000 जास्त विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ते किती महत्त्वाचे आहे, त्याची खरंच गरज आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कुठेतरी मेडिटेशन किंवा ध्यानाची गरज भासते आणि विचारांना संथ करण्याची गरज भासते. तर माझ्या मते मेडिटेशनचा अर्थ विचारांना संथ करणे, ज्यामुळे अजून प्रगल्भ किंवा मॅच्युअर विचार येण्यासाठी मदत होईल.
0: तर सर मेडिटेशनची मूलभूत प्रक्रिया काय असते आणि जर कोणत्या नवीन व्यक्तीला ते शिकायचं असेल आणि ते करायचं असेल तर मग काय करू शकतो आपण?
1: मेडिटेशनची प्रक्रिया तसं म्हणायला गेलं तर काहीच न करणे म्हणजे मेडिटेशन करणे आहे. परंतु हे सगळ्यात कठीण असतं, कारण जीवनात आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि करताना तिथे आपण असावं लागतं. मुळात करता हा प्रेझेंट असणं आवश्यक असतो. इथे कर्तेपणाला सोडून स्वतः बसणे आणि मेडिटेशन करण्याच्या बऱ्याचशा प्रक्रिया असू शकतात, जसं की डोळे लावून बसणे आणि आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करणे. यामुळे पण आपल्या विचारांची गती मंदावू शकते. याशिवाय जर आपल्या मनात खूप जास्त विचार येत असेल तर आपण म्युझिक साऊंड याचा सुद्धा वापर करू शकतो. याच्या वापराने सुद्धा विचारांची गती संथ होऊ शकते. जसं एखाद्याला कम्फर्टेबल आहे एखाद्या ठिकाणी बसणे. बऱ्याचदा असं मानलं जातं की मेडिटेशन करणे म्हणजे कुणीही डिस्टर्ब करणार नाही, कुठेही आवाज नसेल अशा जागी बसणे. त्याचा अर्थ असा होत नाही. अगदी तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर एखाद्या गार्डनमध्ये बसून पक्ष्यांच्या आवाजात सुद्धा मेडिटेशन किंवा ध्यान करू शकता. या सगळ्या गोष्टींमागे आपलं एकच ध्येय असणं आवश्यक आहे, ते म्हणजे विचारांची गती मंदावणे. त्यालाच आपण ध्यान झालं किंवा ध्यान करतोय असं म्हणू.
0: ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की ध्यान म्हणजे विचारांची गती मंदावणे, तर विचारांची गती मंदावल्यामुळे त्याचा काय उपयोग होऊ शकतो?
1: तर याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे 4 लोक आहेत आणि वेगवेगळ्या वयाची अगदी लोक आहेत. एक छोटा मुलगा आहे 5 ते 10 वर्षाचा, एक तरुण आहे 20 ते 30 वयोगटाचा आणि एक प्रौढ आहे आपल्याकडे ज्याचं वय कदाचित 40 ते 50 वर्ष असेल आणि एक म्हातारे व्यक्ती आहेत. जर सगळ्यांना आपण एक प्रश्न दिला किंवा गाय या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर कदाचित छोट्या मुलाच्या ओळी ह्या असतील की गायीला 4 पाय असतात, 1 शेपटी असते. पण प्रौढ व्यक्तीच्याही त्याच ओळी असतील का? अर्थातच नाही. याचप्रमाणे मेंदूंमधून जे विचार निघतात ते अगदी पहिला विचार हा पेरिफेरल, ज्याला वरचा वरचा विचार म्हणू शकतो आपण. आणि विचाराची गती मंदावल्यामुळे जे विचार असतात ते प्रगल्भ विचार यायला जागा मिळते आणि ते जास्त मॅच्युअर विचार असू शकतात. त्यांनी आपली निर्णय क्षमता अजून चांगली होते. जनरली असं होतं की जेव्हा केव्हा आपल्या जीवनात कुठली ऍक्शन घडते, कोणी आपल्याशी बोलतं किंवा आपल्यावरती टीका करतं, तर लगेचच त्याची रिॲक्शन आपल्या शब्दांवाटे बाहेर पडते. बट ती रिॲक्शन किती बरोबर होती, त्यांनी खरंच तुमचं जो इंटेंड होता तो खरंच होईल का, याचा विचार न करता ती रिॲक्शन आलेली असते. ज्याप्रमाणे स्टीफन कवी द ऑथर ऑफ 7 हॅबिट्स सांगतात की रिॲक्शन आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये थोडं अंतर असतं. रिस्पॉन्स हा विचार करून दिलेली प्रतिक्रिया असते. तर ज्ञानाने किंवा विचारांची गती मंदावल्यामुळे रिॲक्शनची गती कमी होते आणि रिस्पॉन्सेस यायला लागतात. म्हणजे जे काही आपण प्रतिक्रिया देतो ती प्रगल्भ प्रतिक्रिया यायला लागते. यानीच कुठेतरी बिहेवियर, ज्याला

0: आपण कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हणतो. बिहेवियरची सुधारणा होते आणि एक ओव्हरऑल परिपक्व व्यक्तिमत्व निखारून येतं.
1: बरोबर सर, ज्याप्रमाणे तुम्ही हे सगळं सांगितलं त्याचप्रमाणे माइंड मॅनेजमेंटचा हा ध्यानाशी काही संबंध आहे का? म्हणजे
0: अर्थातच मला असं वाटेल खूप चांगला प्रश्न आहे. ध्यान आणि माइंड मॅनेजमेंट खूप जवळून एकमेकांशी लिंक करतात. याला थोडं आपण वेगळ्या वेणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा कुठल्याही नवीन माणसांना आपण भेटतो किंवा पाहतो तर अगदी पहिला इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो ते अपिरियन्सनी येतं. तो व्यक्ती दिसतो कसा आहे, त्यांनी कुठले कसे कपडे घातले आहे, त्याचे हातवारे, त्यानंतर थोडं बोलण्याने आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कळतं की एक्झॅक्टली कसा बोलतो आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत अजून वेळ घालवतो तेव्हा बोलण्यामागचे विचार काय आहेत, दॅट इज थॉट्स. सो फर्स्ट स्टेज इज अपिरियन्स स्पीकिंग, थर्ड इज थॉट्स. इथे आपण थोडं कन्सिडर करू शकतो की तो व्यक्ती आपला मित्र झाला आहे आणि आपण आता खूप वेळ घालवायला लागलो आहे, तर मग हळूहळू त्या बोलण्यामागचे विचार काय आहेत हे आपल्याला कळायला लागतं. त्याचप्रमाणे नंतरचा पार्ट येतो त्याच्या सवयी कशा आहेत. मग अजून जेव्हा जास्त वेळ घालवायला लागतो तेव्हा महत्त्वाचा पार्ट प्रामुख्याने यायला लागतो, ते म्हणजे बिलीफ्स, त्याची विचारधारणा कशी आहे. आणि लास्टमध्ये इज द कॅरेक्टर त्या व्यक्तीचं. या सगळ्या गोष्टींचा माइंड मॅनेजमेंटशी संबंध आहे. कारण वेन यू थिंक अबाउट अ कॅरेक्टर, एखाद्या कॅरेक्टर संदर्भात जेव्हा विचार केला जातो तर एका गोलला अनुसरून असतं. एखाद्या व्यक्तीची काम करण्याची शैली किंवा इंटेंड हे खूप मॅटर करतं. तर मला असं वाटतं की सवयी मॅनेज करताना, ज्याला हॅबिट फॉर्मेशन असं म्हणतो, किंवा माइंड मॅनेज करताना गोल काय आहे हे खूप महत्वाचं ठरतं. एखाद्या व्यक्तीचा गोल हा असेल, फॉर एक्झाम्पल कोणी कंपनी रन करत आहे आणि एखादी वस्तू त्यांना विकायची आहे आणि ते त्यांच्या सेल्स पर्सनला हे सांगतात आहे की काही करा पण ही वस्तू विका. मग एखाद्या व्यक्तीला त्याची गरज असो किंवा नसो, सो दॅट इज बिझनेस इंटेंट. आणि एक व्यक्ती असा म्हणेल की काही करून आपल्याला या वस्तू विकायच्या आहे, पण चुकीच्या व्यक्तींना ही वस्तू विकू नका, ज्याला गरज नाहीये त्या व्यक्तीला ही वस्तू विकू नका. सो इट मीन्स दोन व्यक्तीच्या कॅरेक्टरचा इंटेंट काय आहे, यावरनं माइंड मॅनेजमेंट ठरतं, यावरनं त्याच्या हॅबिट्स ठरतात आणि देन अकॉर्डिंगली इट फॉलोज टू द अपिरियन्स. सो या पद्धतीनं जर आपल्याला मॅनेज करायचं असेल किंवा माइंडला मॅनेज करायचं असेल तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागेल. आणि सोपं काम करताना अपिरियन्स पासून सुरुवात करावी लागेल. हळूहळू त्याचा फरक बोलण्यात येईल आणि मग विचारांमध्ये असेल. सो ही अशी ट्री आहे.
1: तर माइंड मॅनेजमेंटमध्ये विचार करणे, बोलणे, वागणे आणि विचार तयार होणे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरच अवलंबून आहे.
0: अर्थातच येस.
1: सर, तुम्ही बोलताना हॅबिट फॉर्मेशन या शब्दाचा उल्लेख केला, तर हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होतो?
0: ओके. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हॅबिट, सवय ही अत्यंत महत्वाची आहे. दोन नाते, दोन संबंध, मग ते मित्राचं असू देत, आपल्या पॅरेंट्सचं असू देत किंवा पार्टनर, लाईफ पार्टनरचं असू देत, या सगळ्या संबंधांमध्ये जेव्हा ब्रेक लागतो किंवा संबंधांमध्ये दुरावा निर्माण होते त्याच्यामध्ये सवय ही खूप महत्वाची भूमिका प्ले करत असते. त्याच्यामुळे यावरती लक्ष देणे आणि ही चेंज करणे किंवा याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणणे फार गरजेची असते. तर जसा प्रश्न श्यामली तुम्ही मला विचारलाय की हॅबिट फॉर्मेशन म्हणजे काय, तर एखादी नवीन सवय लावणे आणि ती कशी लावायला पाहिजे, तर जनरली असं सांगितलं जातं की कुठलीही सवय तुम्ही 15 दिवसांपर्यंत किंवा 20-21 दिवसांपर्यंत जेव्हा प्रयत्न करत असता तेव्हा ती आपल्याला लागते. मला असं वाटतं की मुळात ही प्रक्रिया कुठेतरी अजून जास्त कारगर होईल जेव्हा त्या सवयीला बदलण्याचा उद्देश तुमचा क्लिअर असेल आणि तो किती महत्वाचा आहे. नेहमी उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कराल, एखादी ऍक्टिव्हिटी कराल, तेव्हा त्याच्यामध्ये त्या सवयीमध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि ती बदलेल. सो 21 दिवस तुम्हाला ट्राय करायचंच आहे, बट सोबतच तुम्हाला तो उद्देश डोळ्यासमोर ठेवायचा आहे की तुम्ही ती सवय का बदलतायत आणि त्याचे परिणाम काय होतील. हा उद्देश समोर नेहमी असल्यामुळे डेफिनेटली तुमची सवय बदलण्यामध्ये किंवा नवीन हॅबिट फॉर्मेशनमध्ये मदत होईल.
1: तर आपण सवयीबद्दल बोलतोय सर, तर मग या सवयीमध्ये सगळ्याच सवयी असू शकतात का? म्हणजे तुम्ही काय बोलता आहात, काय विचार करता आहात?
0: बऱ्याचशा सवयी ह्या अनकॉन्शियस असतात, त्या आपल्याला आहेत की नाही हे माहितीही नसतं.
1: जसं आपण बोलण्याची सवय घेऊ शकतो याच्यामध्ये,
0: हो, किंवा बोलताना एखाद्याला सवय असू शकते स्वतःच्या हातांशी नखांशी खेळायची. मग ही सवय किती बरोबर आहे किंवा बरोबर आहे की नाही, पण एखाद्याला ते माहीतच नसेल तर, कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी अनकॉन्शियसली होत आहेत.
1: अच्छा.
0: तर मी ज्या हॅबिट फॉर्मेशन बद्दल बोलतोय त्या प्रमुख हॅबिट फॉर्मेशन ज्या तुमच्या डे टू डे करिअरसाठी, संबंधांसाठी कामात येईल त्यासाठी जास्त कारगर होऊ शकते ह्या

0: त्या सवयी बदलण्यासाठी मला असं वाटतं अजून कॉन्शियस होणं गरजेचं असतं, कोणी त्यावरती टीका करणं गरजेचं असतं, कोणी आपल्याला लक्षात आणून दिलं की ही ही सवय आहे आणि हे तुला बंद करायची आहे किंवा याला थोडं टाळायचं आहे, देन ऑब्व्हियसली ती सवय बंद केल्या जाऊ शकते. तर अशा छोट्या सवयी बंद करण्यासाठी कुठेतरी लक्षात आणून देणं गरजेचं असतं, बाकी त्या आपोआप बंद होतात. बट ज्या दुसऱ्या सवयींबद्दल मी बोलतोय, ज्याला आपण प्रॉपर हॅबिट फॉर्मेशन म्हणतोय, त्या कुठेतरी करिअरशी संदर्भात असेल, तुमच्या शिक्षणाशी संदर्भात असेल, त्याला तुम्हाला या पद्धतीनं घ्यायचं आहे की तुमचा दृष्टिकोन, तुमचं ध्येय काय आहे आणि देन त्याची सवय, ती रोज करण्याची सवय 21 दिवसांपर्यंत, ज्याला आपण म्हणू शकता जोपर्यंत ते अननॅचरल होत नाही, जोपर्यंत ते अनकॉन्शियसली तुमच्याकडनं घडत नाही.
1: दैनंदिन जीवनात स्पर्धा फार वाढल्या आहेत सर, आणि स्पर्धा तर वाढल्याच आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. करिअरमध्ये स्पर्धा आहे, एखादी गोष्ट शिकायची असेल त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे. शिवाय आपण करिअर झालं, स्पर्धा परीक्षा झालं, किंवा जेव्हा आपण कुठे काम करण्यासाठी जातो तेव्हा सगळ्यात पहिली जी स्टेप असते तो इंटरव्ह्यू असतो. अलीकडे मेमरी मॅनेजमेंट हा शब्द फार ऐकायला मिळतो, तर या सगळ्यासाठी मेमरी मॅनेजमेंट काम कसं करतं आणि याचा उपयोग कसा होईल?
0: मेमरी मॅनेजमेंटला आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी आपण थोडं कूलिंग कडे जाऊ. जेव्हा आपण 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड मध्ये शिकत असतो तेव्हा बोर्ड प्रमाणे आपले जेव्हा एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर आपण छान मार्क्स मिळवतो आणि नेक्स्ट नवीन वर्गामध्ये प्रवेश करतो. असं 10th पर्यंत 12th पर्यंत शक्य आहे, पण आजकालच्या जगात आपण पाहतोय की आफ्टर 12th तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी 12th स्टँडर्ड मध्ये जर 99% घेऊन येत असेल तरी त्याला कुठलंच इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कुठलं मेडिकल कॉलेज ऍडमिशन देत नाही, इन्स्टेड त्याला कुठली तरी एक एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते. मग असं का? एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 99% आणलेले आहेत याचा अर्थ त्यांनी त्याला प्रूफ केलेला आहे कुठेतरी, मग तरी त्याला दुसरी परीक्षा का द्यायची गरज पडते? किंवा जेईई म्हणूयात, याला नीट म्हणूया किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हणूयात, ही का द्यायची आहे? आणि मोस्ट ऑफ द स्पर्धा परीक्षा जर आपण ऑब्झर्व केल्या तर ह्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहेत, म्हणजे कुठेतरी अभ्यासाची पद्धत बदलते आहे. मग मेमरी मॅनेजमेंट मध्ये दोन प्रकारच्या मेमरी असू शकतात. द फर्स्ट वन इज लक्षात ठेवणे आणि लिहिणे, याला आपण लर्निंग असं म्हणतो. हे प्रत्येकाची याची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि ही मला असं वाटतं की स्कूल पुरती मर्यादित आहे. पण जेव्हा आपण अनालिटिकल मेमरीचा विचार करतो, एखाद्या गोष्टीचं लॉजिकल उत्तर काय असूयात, याला मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय की एखाद्या वर्गामध्ये फोर्स, व्हॉट इज मीन बाय फोर्स, तर शिकवलं जातं की एनी पुश ऑर पुल इज कॉल्ड एज फोर्स, असा प्रश्न विचारला जातो. सो जेव्हा असं शिकण्यात येतं तेव्हा एक्झाम मध्ये पण प्रश्न जनरली असाच असतो, व्हॉट इज मीन बाय फोर्स, आणि मुलाला ते लक्षात ठेवून लिहायचं असतं. पण जेव्हा स्पर्धा परीक्षांची वेळ येते तेव्हा तो प्रश्न बदलतो आणि मे बी प्रश्न असा असू शकेल की एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला ओढायचा आहे किंवा ढकलायचा आहे, तर दोन्ही याला किती एनर्जी लागेल, किती फोर्स लागेल, तेव्हा मात्र मुलं गोंधळतात. याचं ऍक्च्युली उत्तर असतं की फोर्स इज नथिंग बट पुश ऑर पुल, त्याला ओढा किंवा ढकला सारखाच फोर्स लागेल, फक्त प्रश्न विचारला वेगळ्या पद्धतीनं गेला आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज अनालिटिकली विचार करून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सो अनालिटिकल मेमरी ही ऍप्लिकेशन बेस्ड मेमरी आहे, याला वाढवायसाठी किंवा याला एनहान्स करायसाठी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न अजून अजून सॉल्व्ह करावी लागेल किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची शैली निर्माण करावी लागेल. लक्षात ठेवणे आणि लिहिणे हे ज्या पद्धतीनं आपण शैक्षणिक वेळेत करत असतो, वर्गांमध्ये किंवा आपल्या स्कूलिंगमध्ये करत असतो, त्यांनी ते एनहान्स होतच असते. सो प्रामुख्याने जसा आपला प्रश्न होता की मेमरी मॅनेजमेंट, तर याला मी म्हणेल की शिफ्टिंग युअर फोकस फ्रॉम रिकॉलिंग मेमरी टू अनालिटिकल मेमरी, त्याला आपण मेमरी मॅनेजमेंट म्हणू शकू.
1: म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लक्षात ठेवणे आणि ते लिहिणे,
0: हे झालं एक नॉर्मल मेमरी.
1: अच्छा,
0: दुसरं याला असं म्हणू शकतो अनालिटिकल मेमरी म्हणजे त्या जे काही नॉलेज त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवलेल्या गोष्टींमध्ये जे नॉलेज आहे त्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करू शकू, त्याला आपण अनालिटिकल मेमरी म्हणू. सो मेमरी मॅनेजमेंटला मी म्हणेल द मेमरी शिफ्ट, लक्षात ठेवून लिहिण्यापेक्षा त्याला त्याचा वापर कसा करता येईल त्या नॉलेजचा, त्याला अनालिटिकल मेमरी असं म्हणतात आणि त्याला आपण प्रॉपर मेमरी मॅनेजमेंट असं म्हणू.
1: की बरेचदा असं होतं, विशेष म्हणजे आमच्या सखींचं असं होतं की हातातच लायटर असतं आणि आपण पूर्ण घरभर ते शोधत असतो, किंवा कधी कधी बऱ्याच जणांसोबत असंही होतं सर की चष्मा हा डोक्यावर असतो आणि आपण चष्मा सगळीकडे शोधत असतो, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण विसरतो. तर मग त्याचा आणि याचा काय संबंध आहे का?
0: त्याचा विचारांशी संबंध आहे. दैनंदिन जीवन

0: विचारांची गती इतकी वाढलेली आहे की ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी असतात. असं जनरली तेव्हा होतं जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई आपल्याला असते, आणि जेव्हा कुठल्या गोष्टीची घाई असते तेव्हा विचारांची गती खूप वाढलेली असते. तेव्हा ते फोकस करताना, तेव्हा माइंड, मेंदू फोकस करताना एका महत्वाच्या गोष्टींवरती फोकस करत नाही आणि आपला फोकस दुसरीकडे वळवला जातो. अशा वेळी आपण खूप ऑब्व्हियस गोष्ट विसरू शकतो, कारण कंटिन्युअस येणारे विचार हे आपल्या माइंडमध्ये इतकी स्पेसच क्रिएट करत नाही थांबून विचार करायला की मी ती एखादी पर्टिक्युलर गोष्ट कुठे ठेवली होती. सो या पद्धतीने ते प्रॉब्लेम्स येऊ शकतात. यासाठी मेडिटेशन किंवा ध्यान हे खूप चांगलं रोल प्ले करू शकते, कारण मेडिटेशन केल्याने नियमिततेने विचारांची गती संथ होते आणि आपण अशा परिस्थितीमध्ये आपले विचार शांत ठेवू शकतो आणि शांत विचार नेहमी हरवलेल्या वस्तू सापडून देण्यात मदत करू शकते.
1: विचार करण्यासाठी ज्याप्रमाणे सर मेडिटेशनची गरज आहे, तर कार्यक्रमाला आणखीन थोडं छान बनवण्यासाठी एका गीताची सुद्धा गरज आहे. तर तुमच्या आवडीचं एक गीत आमच्या श्रोत्यांसाठी.
0: ज्याप्रमाणे डिस्कस करत होतो की विचारांची गती मंदावणे, जनरली आपण विचार करताना भविष्यात तरी असतो किंवा भूतकाळात तरी असतो, पण हा जो येणारा क्षण आहे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. सो मला या क्षणी अमोल पालेकरांचं ते गीत आठवते, आने वाला पल जाने वाला है. श्रोत्यांसाठी आपण ते सादर करूया.

0: खरं तर सर, तुम्ही गीताच्या आधी असं म्हणालात होता की एकतर आपण भूतकाळात जगतो किंवा आपण भविष्यात जगतो, आणि आपले जे तरुण वर्ग आहेत ते भविष्यातच जगतात, कारण की आपण एखाद्या गोष्टीची तयारी करतो आहोत म्हणजे आपण भविष्याचीच वाटचाल करतो आहोत. तर मग आजच्यासाठी आपण प्रश्न घेऊयात की आजच्या युवकांनी जेव्हा आपण आज तयारी करतोय कारण भविष्यात आपल्यासाठी काहीतरी छान वाढून ठेवलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर युवकांनी कोणत्या कौशल्यावर विशेष भर द्यावा?
1: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आजच्या जगात युवक टेक्निकली साऊंड होण्याकडे तर भर देतच आहेत, त्यांच्या शिक्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं अर्थातच समावेश असतो.
0: सगळ्या गोष्टी खूप ऍडव्हान्स सुद्धा झालेल्या
1: हो,
0: आहेत.
1: वेळेनुसार. तर याच्यामध्ये हळूहळू आता AI येत चाललंय, डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या संदर्भात बरेचसे क्लासेसही उपलब्ध आहेत. किंवा किंबहुना मी असं म्हणेल की ते अभ्यासक्रमात पण आता हळूहळू येत चाललेले आहेत. पण याशिवाय प्रामुख्यानं काही कौशल्य आहे ज्यावरती आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट कॉल्ड एज सॉफ्ट स्किल्स. त्याच्यामध्ये महत्वाची जे कौशल्य असेल ते असेल प्रेझेंटेशन, स्वतःला प्रेझेंट करणे. जे आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. जर ते पोहोचवता येत नसेल तर ते कौशल्य असणं फार महत्वाचं ठरते. कारण तुमची पहिली पायरी कुठलेही टेक्निकल बॅकग्राऊंड जर तुमचं असेल तर ती असेल जॉब मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही स्वतःला सादर करत असता, स्वतःला प्रेझेंट करत असता, ते कौशल्य न फार गरजेचं आहे. तर त्या कौशल्याकडे लक्ष देताना आजच्या पिढीनी सॉफ्ट स्किल कडे म्हणजेच त्यांच्या लँग्वेज वरती काम करणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमची डे टू डे लँग्वेज कुठली असू द्यात, किंवा हिंदी असेल, इंग्लिश असेल, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादी लँग्वेज आपली स्ट्रॉंग होते तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन चांगलं होतं. तर प्रेझेंटेशन, स्वतःला प्रेझेंट करण्या

0: आजच्या युवकांनी लक्ष द्यायला पाहिजे. येत्या काळात जर विचार करायचं झालं तर जो व्यक्ती स्वतःला किंवा एखादी गोष्ट विकू शकेल तो जास्त चांगलं सर्व्हाइव्ह करू शकेल. विकण्यासाठी तुम्हाला बोलता येणं गरजेचं असतं. तर अर्थातच मला असं म्हणावं असं वाटतं की या युवकांसाठी जर कुठलं कौशल्य इम्पॉर्टंट आहे तर ते स्वतःला प्रेझेंट करण्याचं आहे. त्यासाठी लँग्वेज आणि आत्मविश्वास या गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या आहेत.
1: सर, आणि असं म्हणायला काही हरकत नाही की तुमच्यामध्ये फार छान कौशल्य आहे, कारण इतक्या कठीण गोष्टी अगदी सहजरित्या तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवताय. खरं तर त्यांच्या वतीने तुमचा खरंच खूप धन्यवाद. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि प्रत्येकाला एक ड्रीम जॉब हवा असतो, तर मग या ड्रीम जॉबसाठी कशी तयारी करायची?
0: ड्रीम जॉब निवडताना जनरली आपण स्कोप बघतो किंवा आलेली संधी बघतो. आजही आपल्यामध्ये कुठेतरी अशी धारणा आहे की बायोलॉजी आवडत असेल तर डॉक्टर बनावं आणि मॅथमॅटिक्स छान जमत असेल तर इंजिनियर बनावं. पण त्याला असं घेऊ नयेत. मला असं वाटतं की डॉक्टर ॲज अ प्रोफेशन हे खूप ब्रॉड आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची लाईफस्टाईल समजून घेतल्याशिवाय एखादं करिअर निवडणे हे चुकीचं आहे. तर आधी स्कोप न पाहता त्या गोष्टीसाठी आपला इंटरेस्ट हा बघितला पाहिजे. मग आपण एखादा जॉब निवडत असूयात तर जॉबमध्ये आपल्याला संधी मिळत आहे म्हणून कुठल्याही गोष्टीला हो म्हणणे किंवा इथे माझ्या स्किल्स कशा उपयोगी येतील आणि माझा इंटरेस्ट हा कसा असेल ज्याने मला काम करत असताना वेळेचं भान राहणार नाही हे निवडणं फार आवश्यक असतं. तेव्हा जेव्हा एखादा युवक आपल्या ड्रीम जॉबची तयारी करत असते तेव्हा त्याने या गोष्टींना महत्त्व देणं आवश्यक असते की माझा इंटरेस्ट त्या कामामध्ये आणि माझ्या स्किल्स कुठल्या यूज होतील त्याप्रमाणे स्वतःला तयार करणे, त्या स्किल्सला अजून फिनिश करणे, चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करणे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या ड्रीम जॉबसाठी तयार होऊ शकता मला असं वाटतं.
1: अच्छा,
0: ड्रीम जॉब निवडताना बऱ्याचदा स्कोप बघितला जातो. मला असं वाटतं की स्कोप बघण्यापेक्षा आपण कशात आनंदी असू, आपण एखाद्या गोष्टीमध्ये कसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकू शकू याकडे बघणं आवश्यक आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्कोप नव्हता परंतु काही लोकांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट त्यामधनं मिळवले आहेत. आणि बऱ्याचदा एखाद्या स्कोप असणाऱ्या जॉबला निवडून खूप ऑर्डिनरी वर्क करून एक ऍव्हरेज जीवनशैली किंवा ऍव्हरेज सॅलरी काही लोक मिळवत आहेत. तर मला असं वाटतं की स्कोपला थोडं कमी महत्व द्यायला पाहिजे आणि स्किल्स, तुमचा इंटरेस्ट, तुमचं नॉलेज या गोष्टींना बघून जॉबला निवडायला पाहिजे आणि त्यासाठी तयार व्हायला पाहिजे.
1: सर, आपण आपल्या युवावाणी या कार्यक्रमात मेडिटेशन, हॅबिट फॉर्मेशन, मेमरी ट्रेनिंग या तिन्ही घटकांविषयी बोललो, तर मग असं म्हणायला हरकत नाही की यशस्वी जीवन जर घडवायचं असेल तर ह्या तिन्ही गोष्टी आपल्या उपयोगात पडेल.
0: यशस्वी जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास चार महत्वाचे घटक जे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम आपलं आर्थिक जीवन, त्यासाठी आपली प्रोफेशनल लाईफ स्टेबल असावी लागते. याचप्रमाणे आपलं कौटुंबिक किंवा सामाजिक जीवन, यामधले आपले नातेसंबंध चांगले असणं आवश्यक असतात. थर्ड पिलर ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपलं अध्यात्म, आपला स्वतःशी स्वतःचा असलेला बॉन्ड ज्याला आपण म्हणू तो छान असावा लागतो. आणि चौथं आहे अति महत्वाचं आरोग्य. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या संतुलनात राहतील आणि याला आपण प्रॉपर वेळ देऊ तेव्हा मला असं वाटते खऱ्या अर्थानं आपलं जे जीवन आहे ते सर्वांगीण छान होईल, सुंदर होईल आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल होईल.
1: अरे वा, असं विचारायचं आहे की आजच्या युवकांमध्ये, आजच्या युवकांमध्ये म्हटल्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यांमध्येच एन्झायटी, राग, चिडचिडपणा ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, तर ह्या कशा मॅनेज होतील?
0: सर, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं श्यामली, युवकांसाठी आणि अर्थातच सर्वांसाठी. राग, चिडचिड याला थोडस आपल्याला इनडेप्थ बघायचं झाल्यास आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. आपण जनरली बघतो जेव्हाही आपण रागात असतो किंवा कुणी रागात असतं तेव्हा आपले शब्द कधीतरी असे असतात की तुम्ही मला असं म्हटलेलं आहे. सो त्यातला जो मी आहे हा कुठेतरी खूप महत्वाचा होऊन जातो. याला किती सिरियसली घ्यायला पाहिजे, म्हणजे मी मला स्वतःला किती सिरियसली घ्यायला पाहिजे हे जर आपल्याला समजायचं असेल तर मला असं वाटतं कुठेतरी मुंबईला CST वरती जा आणि वरून बघा, माणसं मुंग्यांसारखे दिसतील आणि त्यापैकीच आपणही एक आहोत. मला कुणी नाकारू शकतो, माझा कुणी अपमानही करू शकतो हे स्वीकारणं सर्वात आधी गरजेचं आहे. जेव्हा हा स्वीकार आपल्यामध्ये येईल ना तेव्हा राग, चिडचिड कमी होईल. आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे श्यामली, मला असं वाटतं की वाढत्या वयानुसार जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मनाविरुद्ध होणाऱ्या घटनांचं प्रमाणही वाढतं. त्याला स्वीकारणे आणि त्याला प्रॉपर रिस्पॉन्स करणे रॅदर दॅन रिॲक्शन करण्यापेक्षा याने

0: हा अँगर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू हा नियंत्रणात येऊ शकतो आणि अर्थातच ध्यान त्याला सपोर्ट करेलच.
1: हो, प्रॉपर रिस्पॉन्स करणं हे जास्त महत्वाचं आहे.
0: येस, आणि यासाठी माझ्यातला मी मला बाजूला ठेवावं लागेल. मी सगळ्यांपैकीच एक आहे. माझ्याशी अशा घटना, माझ्या मनाविरुद्ध होणाऱ्या घटना होऊ शकतात, घडू शकतात, याची स्वीकृती मला स्वतःला द्यावी लागेल.
1: अच्छा, त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारते की आमच्या आजच्या युवकांसाठी, आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: युवकांसाठी संदेश द्यायचा झाल्यास मी असं म्हणेल की कुठल्याही गोष्टींच्या ब्लाइंडली मागे धावल्यापेक्षा एकदा थांबून विचार करून मला एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीची कशी आणि किती गरज आहे हे जाणून त्यासाठी धावणे, म्हणजे थांबायचं कुठे हे कळेल आणि यांनी जीवनात समाधान प्रामुख्याने येईल. तर काय होते की सोशल मीडिया, फोन्स, कंपॅरिझन यांनी रँडम थॉट प्रोसेस तयार होत चाललेली आहे आणि त्या रँडम थॉट प्रोसेसमुळे आपल्याला कळत नाही आहे की मी कुठल्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती आणि मी कुठे जाऊन पोहोचतोय. म्हणजे समाधानासाठी सुरुवात केली होती आणि त्यात समाधानच हरवलंय. तर ते मिळवायसाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि मला असं वाटतं यासाठी ध्यान हे खूप महत्वाचं ठरेल. तर युवकांनी जर 10 मिनिटे 20 मिनिटे जसं त्यांच्यासाठी शक्य होईल तसं सकाळी नाही संध्याकाळी त्यांच्या जीवनातला वेळ काढून ध्यान जर अंगीकारलं, रेग्युलरली त्याला वेळ दिला, तर मला असं वाटेल एक सुखी समाधानी जीवन ते जगू शकेल आणि अर्थातच जे 4 पिलर आपण ज्याच्याबद्दल बोललो आहे त्याच्यामध्ये संतुलन येईल.
1: खूप खूप धन्यवाद सर. खरं तर अंकित सरांनी आपल्याला इतक्या सगळ्या छान गोष्टी सांगितल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार सर.
0: धन्यवाद श्यामली, मला आकाशवाणी केंद्रात तुम्ही येण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची

0: श्रोतेहोआताच आपण युवावाणी या कार्यक्रमात अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत युवावाणी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून. ठीक 10:32 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा, अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा.
5: गीतगंगा
0: श्रुतिवाच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतो हे अष्टविनायक या चित्रपटातील वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या या भावपूर्ण गीतांनी.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा आणि या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: आरबीआय सांगते कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: श्रुती हो यानंतर जगी तुमच्या करता आणलेला आहे चंद्र होता साक्षीला या चित्रपटातील स्वर रचना आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांची, शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि संगीत नियोजन सुधीर फडके यांचंच.

उंबरठा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत सुरेश भट यांचे आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: आज तर पार्टी हवी, आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
3: येस.
1: चल तुझं कार्ड आणि पेन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कुणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही?
3: नो शेअरिंग.
1: आरबीआय सांगते, जाण पारवलं, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आता ऐकूया आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये शब्द आहेत एम डी देवकाते यांचे आणि संगीत नियोजन यशवंत देव यांचं.

0: श्रोते हो, सुरेश वाडकर यांचा हा स्वर होता आणि शब्द होते एम डी देवकात यांचे। या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत।
1: गीतगंगा
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर। ठीक 10:50 आणि 27 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे द्वारा प्रायोजित कार्यक्रम।
2: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
4: नमस्कार
3: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढी शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
3: बर,
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहित नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाही। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे।
3: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची। प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये। श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये। आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते। वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या।

0: त्या
1: बरं.
0: दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो.
1: बरं.
0: अगदी 5 मिनिटं
1: हा
0: आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
1: अच्छा.
0: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा. हा पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांचा

0: कपाटाचं माप लागणार.
1: हो
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
1: बर.
0: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
1: बर.
0: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची कुठल्या धातू मध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो, ठीक 11:01 आणि 52 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपल्या श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो, आजच्या गीत गुंजन कार्यक्रमामध्ये मी काही पत्र समाविष्ट केलेले आहे जे श्रोते आपल्याला नियमितपणे पत्र पाठवतात आणि आपल्या आवडीचं गीत त्या पत्राच्या माध्यमातून कळवतात. अशा काही पत्रांना आजच्या या कार्यक्रमामध्ये मी समाविष्ट केलेलं आहे. तर प्रारंभ करतोय आजच्या या कार्यक्रमाला आणि पत्र घेतोय. सर्वात पहिलं पत्र पाठवणारे श्रोते आहेत अकोला येथून विजय वडाळकर, लता वडाळकर, वैष्णवी आणि अजिंक्य वडाळकर. कल्याण ईस्ट येथून विनय वडाळकर, कल्पना ऋषिकेश आणि आदेश वडाळकर. सोबतच श्री भक्त प्रल्हाद रेडिओ श्रोता संघ दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथून सुरेश आप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी

दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी, गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती येथून सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे मोहम्मद रफी यांनी गायलेलं शहनाई या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

0: आवडीचं गीत आहे मोहम्मद रफी यांनी गायलेलं शहनाई या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.
1: झटक जुल्फ से.

अमरावती येथून रमेश किल्लेकर, अंश किल्लेकर, अनुराग किल्लेकर, अभिषेक किल्लेकर, श्यामाबाई किल्लेकर, साने गुरुजीनगर अमरावती येथून प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे, आणि यांनी कळवलेलं गीत आहे, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत।

यानंतरचं पत्र श्रोते हो पाठवणारे श्रोते आहेत छत्तीसगड भाटापारा दतरंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर प्रसाद वर्मा, दीपक कुमार वर्मा. विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब शाखा पथरोट येथून अशोक भाऊ बोरोडे, सौ पद्माताई बोरोडे, रोशन बोरोडे, विकास बोरोडे, ऋषिकेश बोरोडे, कुमारी वैष्णवी बोरोडे. सामरानगर अमरावती येथून सौ रेखाताई सनगर, संजय भाऊ सनगर. कल्याणनगर

श्रुती हो, हे गीत होतं पारसमणी या चित्रपटातील. यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे, पाठवणारे श्रोते आहेत भारती रेडिओ श्रोता संघ, दसरा चौक, अंजनगाव सुरजी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळस,

दिनकर आर्यन अर्पण सह्याद्री धनंजय बोबडे सोबतच दर्यापूर रोड श्रीकृष्णनगर अकोट येथून बंडूभाऊ रोही अक्षय कुमार रोही सुलोचनाताई रोही मालाताई रुणमयी सुशील विकास सायली रोही आणि रोही परिवार वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे धनश्री स्वराज आणि मिलिंद सरकटे मंगलधाम कॉलनी अमरावती येथून विजय चिंचोळकर सरिता चिंचोळकर वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर गाडगेनगर अमरावती येथून खेमचंद देवानी राजेश जावरकर गजाननराव लकडे आणि यांना सर्वांना ऐकायचंय गीत पगला कही का या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं.

0: श्रुती हो, यानंतरचं गीत कळवलेलं आहे ते आहे दिवार या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. आणि हे गीत ज्यांना ऐकायचं आहे ते श्रोते आहेत अमरावती VMV रोड येथून पत्र पाठवलेलं आहे, मेघदूत कॉलनी यशोदा नगर येथून SP सुने आणि चंदू हातोले चेतन हातोले, वायगाव जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे एकनाथ मावळे, विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब प्रभात कॉलनी वडाळी चतुर्भुज विलास कुपटे विक्की कुपटे वैष्णवी कुपटे कार्तिक कुपटे सौ सुनीता कुपटे अंजली कुपटे, संभाजीनगर तालुका आर्णी येथून मांगीलाल तुनगर सौ वच्छला तुनगर सुमित कुमार तुनगर प्रतीक्षा तुनगर प्रदीप नरांजे आणि शीलाताई नरांजे सर्व परिवार, सोबतच यशोदा नगर अमरावती येथून रोशन कांबळे विश्वभारती कांबळे मालाताई कांबळे विश्वजीत आणि अभिजीत कांबळे. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.
1: कह दू तुम्हे
2: हाँ
1: या चुप रहू
2: ना
1: दिल में

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. ग्रेटर कैलाशनगर अमरावती येथून पाठवणारे श्रोते आहेत मनीष गुडधे, प्रताप बागडे, अशोक बोरकर, पंकज गाडे, प्रतीक पतनराय, केशव मेश्राम, सुधाकर मेश्राम, चंद्रहास खोब्रागडे, सचिन रामटेके, स्वप्नील वानकडे, पुरुषोत्तम वानकडे, कपिल बेले, एकनाथ पाटील, चरणदास मुंद्रे, महेंद्र गायकवाड. सोबतच वलगाव रोड अमरावती येथून महेंद्र जावरकर, सामरानगर येथून सुधाकरराव केचे, सुधाकरराव गुल्हाने, अमोल कपिले, शेंदुर्जना घाट येथून सौ माया जावरकर, राणी जावरकर, शुभम जावरकर आणि समस्त जावरकर परिवार आणि यांनी फरमाईश केलेलं गीत आहे कर्ज या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं.

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. प्रोफेसर कॉलनी अमरावती येथून आजाबराव बोरकर, शकुंतला बोरकर, किशोर बोरकर, मनीषा बोरकर, सुधीर बोरकर, ईशानी आणि अध्विका बोरकर. त्याचप्रमाणे शांतीनगर अमरावती येथून अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, शोभा बनसोड, शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे. भोवते लेआउट येथून प्रमोद शिरसाट आणि संजय शिरसाट. आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे खुदगर्ज या चित्रपटातील.

यानंतरचं पत्र आहे श्रोते हो, पाठवणारे श्रोते आहेत ग्रेटर कैलासनगर लेन नंबर 6 अमरावती येथून पुष्पा रामटेके, भावना दास, अर्चना पाटील, चंदा ढंगारे, माधुरी मेश्राम, सरोज वानकडे, वृषाली राऊत, सोबतच बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वाशेरे, अर्जुन गवनेकर, महेशनगर छत्रपती संभाजीनगर येथून रमेश देशपांडे, सारंग देशपांडे, सौ निलिमा देशपांडे, मुक्कामपोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला येथून गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई आणि शिवकुमार टाले आणि यांनी त्यांच्या आवडीचं गीत कळवलेलं आहे परिंदा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे राम लखन या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि या गीताकरता आवड कळवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रिमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, सकुबाई डोंगर दिवे, सुवर्णा मोहोळ, जगदीश मोहोळ, दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि हागोणे परिवार, सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान यांनी आवड कळवली आहे या गीताची रामलखन या चित्रपटातील।

यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये पाठवणारे श्रोते आहेत ग्राम तरोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून बालू मनवर, रजनी मनवर, राहुल मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर, मोहम्मदिया मस्जिद अंदिरा नगर अकोट येथून अब्दुल गफूर, अब्दुल शकीर ठेकेदार, अब्दुल तन्वीर, अब्दुल सत्तार, अब्दुल सलीम, प्यारी बेटिया यास्मीन, अमरावती येथून प्राध्यापक विवेक देशमुख, श्रुतिका देशमुख, ऋषिकेश देशमुख, अभिषेक देशमुख, अभिनव देशमुख, द्विज देशमुख, गजानन देशमुख, धनंजय दिवाण आणि चिखली येथून टी एस पाटील, सिंधुनगर अमरावती येथून चतुर्भुज बजाज, आयुष, रिंकू, जान्हवी, तन्वी, मुकेश मंडपे, सचिन, शिवा, मयुरेश मंडपे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे दिल या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं.

यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू. बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर. गांधी चौक बनोसा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून चित्रांश चव्हाण, सौमित्र चव्हाण, माधवी चव्हाण, मनोरमा चव्हाण. सोबतच जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, आदी झरपे, प्रियंका पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे, रजनी वाडोदे. छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता. सिंधी बुजुर्ग येथून ज्ञानेश्वर साठे, सौ नंदा साठे, निलेश साठे, सचिन साठे. आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे मोहरा या चित्रपटातील. ऐकूया हे गीत.

श्रुती हो आता समाविष्ट करतोय आजच्या कार्यक्रमातील शेवटचं पत्र आणि शेवटचं गीत। हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत पुलगाव, बडे प्लॉट पुलगाव, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी श्रिया पेंदाम, सोबतच विदर्भ श्रोतांगण क्लब शाखा पत्रोड येथून विजयभाऊ अंबाडकर, सुनीता अंबाडकर, कैलास, अक्षय, ऋषिकेश अंबाडकर, सिंधी बुद्रुक तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर, सविता वडतकर, समीक्षा वडतकर, शुभम वडतकर, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे आणि यांनी आवड कळवली आहे मैने प्यार किया या चित्रपटातील, जे गायला आहे SP बालसुब्रमण्यम यांनी। आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचे गीत।

0: श्रोते हो, या गीतासोबतच आजचा गीत गुंजन हा पत्र परमायशीचा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. आपल्यालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र पाठवा आणि आपलं आवडीचं गीत आपल्या पत्रातून कळवा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन द्वारा केंद्र प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प अमरावती 444602. आम्ही तुमच्याकडून आलेल्या पत्रांचा नक्की या कार्यक्रमामध्ये समावेश करू आणि तुम्हाला ऐकवू तुमच्या आवडीचं गीत. तूर्त आजच्या या कार्यक्रमातून मला द्या राजा. नमस्कार.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीये. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं, कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. याच श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणींनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केली आहे प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली आहे गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी, चहा बाई चहा, गौती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
2: केरसुणी फुगडी, चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
3: एका हाताची फुगडी,
4: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी फिरू, एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
5: लाटण्याची फुगडी,
6: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
7: पद्मासन फुगडी, खेळून जमल्यावर हवा चहा, हवा चहा, पद्मासन फुगडी लवकर पहा, लवकर पहा.
8: त्रिफुला,
9: ऐस पैस पसरलं केळीचं पान, केळीचं पान, आमचा त्रिफुला दिसतो किती छान, दिसतो किती छान.
5: कमळ फुगडी,
10: फुलात फूल कमळाचे बाई, कमळाचे श्री विष्णू ना वहायचे बाई, वहायचे.
11: उठबस फुगडी, सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, मऊ मऊ उशी, उठबस फुगडी खेळतात पहा कशी, खेळतात पहा कशी.
12: दंड फुगडी,
13: मंगळा गौरी साठी खास केले वेळे, खास केले वडे, जमूने तू आम्हाला कधी देणार पेढे, कधी देणार पेढे.
5: गवळण फुगडी,
14: गवळण फुगडी, गवळण ना.

0: गौरण फुगडे गौरण नाचे.
1: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा.
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: आई बोलावते
0: बर करीते.
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: सासूबाई बोलावतात
0: बर करीतात.
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: हे बोलावतात
0: बर करीतात.
2: हे बोलावतात
0: बर करीतात.
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी,
2: खुंटण मिरची
0: जाशील कैसी.
2: नाच ग घुमा
3: कशी मी नाचो,
0: नाच ग घुमा
3: कशी मी नाचो, या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला. कशी मी नाचो
0: नाच ग घुमा,
3: कशी मी नाचो
0: नाच ग घुमा,
3: या गावचा त्या गावचा सोनार नाही आला पाटल्या नाही मला. कशी

0: găguma,
1: ca și minazu,
0: n-ați găguma,
1: ca și minazu,
0: n-ați pestăși.
2: E atât छान उखणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखणा.
3: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी, निलेशरावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
4: छानच.
2: ए मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना, त्या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलंय का कधी तुम्ही?
3: नाही ग.
2: मग राधा काकू घ्या
4: उखाणा.
5: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीची अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणीदुण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा, फुगड्या, पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
3: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना, ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
4: साळुंकी साळकी.

0: हटुष बांधबाई हटुष मेखला घालू आपण नटुष हटुष बांधबाई हटुष नथ घालू आपण नटुष हटुष बांधबाई हटुष वाकी घालू आपण नटुष
1: लाट्या बाई लाट्या.

0: गर बोलावतोय
1: थम नाही आहे सांग डोरलं घडवतोय
0: गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय
1: थम नाही आहे सांग अंगठी घडवतोय
0: गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय
1: थम नाही आहे सांग हार घडवतोय
0: गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय
1: थम नाही आहे सांग

मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का? दिंडा.

0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार
1: भोवर भेंडी
0: भौरा नाचे
1: आठशे खिडक्या
0: नऊशे दार

0: सडूबाई सडू
1: सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू तांदूळ आमचे मोत्याचे कुणाला नाही द्यायचे सडूबाई सडू तांदूळ सडू सडूबाई सडू तांदूळ सडू भाऊ आला न्यायला कुणाला नाही कळवायचे सडूबाई

मैत्रिणीनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय? तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय? तर मोठ मडक किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना, ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्या त्यात दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो. म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तुझी आई माझी आई,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
0: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
0: तुझी आई मोठी का माझी आई मोठी।

0: कंपर लवली लवली लवली।
1: सासू सून भांडण।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: माझ्या पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास।
3: बहिणीच्या लग्नात आईला दिल्या आईला दिल्या।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: माझी न काय ग केलीस काय ग केलीस।
3: भाच्याच्या बारशात वहिनीला दिली वहिनीला दिली।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: अग सून बाई
3: काय म्हणता सासूबाई।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
2: सुन चोराटी
3: सासू काटी।
1: सौतीचं भांडण।
4: अग अग सौते माझ्याशी भांडतेस का ग का ग का ग का ग।
5: अग अग सौते माझ्याशी भांडतेस का ग का ग का ग का ग।
4: अग अग सौते माझ्याशी भांडतेस का ग का ग का ग का ग।

0: Aí, minha uca. Aí, minha uca.
1: No core raja.
0: Aí, minha uca.
1: No cogo bala. Madaraza in sane mikha in salatula de in salel tula.
0: Salel mala. Aí, minha uca.
1: No core raja.
0: Aí, minha tena.
1: Noco, noco, noco mantena.
0: Yete, yete, yete mantena.
1: Deura chapati mage basla eva boba khail tula. Salel tula.
0: Salel mala. Ai, minha uca.
1: Noco mantena.
0: Ai, minha tena.
1: Noco na, noco na.
0: Ai, minha tet.
1: Salma karte.
0: अग्गा अग्गा सुन बाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासू बाई मोर असा नाचतो
0: अग्गा अग्गा सुन बाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासू बाई मोर असा नाचतो
0: अग्गा अग्गा सुन बाई मोर असा नाचतो
1: नाही नाही सासू बाई मोर असा नाचतो
0: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
1: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
0: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
1: नाही नाही सासू बाई मोर असाच नाचतो
0: तप तप तप

0: घोडे आहेत बाजाराची वाट, हॅट घोडे आहेत बाजाराची वाट, हॅट घोडे आहेत बाजाराची वाट, हॅट घोडे आहेत, हॅट घोडे आहेत, हॅट घोडे आहेत।
1: झिम्म्याची गाणी।

0: सोन्याच्या तिरी किती बुलबुल असतील, दहा तरी नऊ तरी आठ तरी असतील, सात तरी सहा तरी पाच तरी असतील, चार तरी तीन तरी दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो।
1: यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील, एक तरी दोन तरी तीन तरी असतील, चार तरी पाच तरी सहा तरी असतील, सात तरी आठ तरी नऊ तरी असतील,

0: बुलबुल असतील?
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील? दहा तरी, नऊ तरी, आठ तरी असतील, सात तरी, सहा तरी, पाच तरी असतील, चार तरी, तीन तरी, दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल. हो हो हो हो हो.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या ज्वारीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या बाजरीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या मक्याच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या ज्वारीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या बाजरीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या मक्याच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या ज्वारीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या बाजरीच्या.
2: ह्या लाह्या कशाच्या?
0: ह्या लाह्या मक्याच्या.
3: पाणी लाटा.
4: पाणी.

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. दुपारचे 3 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है तो हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षे एवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उप

समावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FHI महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लांबजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: फ्लेवरफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद

श्रोते हो एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ठळक बातम्या. नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते.

भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील. डोवाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेलं ठळक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगाला आकर्षित करणारी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात समारोप। राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमि उपयोग नियोजन ब्यूरोचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उत्साहात साजरा। धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। दरम्यान अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पंतप्रधानांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली। जनमंथनच्या वतीनं महिनाभरापासून सुरू असलेल्या युवा शक्ती प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदानावर झाला। कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, नवोपक्रम, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता। मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं

0: बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, नवोपक्रम, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
1: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
0: राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टिअर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या अभियानाच्या विजेत्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या कार्यक्रमात 25,000 तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांवर बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा ही राहुल गांधी यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग आणि नियोजन ब्युरो विकसित केलेला मृदा डेटाबेस आणि माहिती प्रणाली ही पीक सुधारणा, कृषी विकास तसेच निर्णय समर्थन प्रणालीच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक डॉ ML जाट यांनी नमूद केलं. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग आणि नियोजन ब्युरो नागपूरचा 50वा स्थापना दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ जाट बोलत होते. राष्ट्राच्या बदलत्या गरजा आणि प्राधान्यक्रमांच्या अनुषंगानं ब्युरो योग्य दिशेने प्रगती करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रासाठी समर्पित सेवेला 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण परिवाराचं अभिनंदन केलं. या ऐतिहासिक प्रसंगी देशातील मृदा संसाधन, नकाशांकन, मृदा माहिती निर्मिती आणि भूवापर नियोजन या क्षेत्रांमध्ये ब्युरोने गेल्या 5 दशकांत दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला. धानोरा तालुक्यातील जप तलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि सुरक्षिततेबाबतच्या त्रुटींच्या तपासणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी SN कन्नाके आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी PP सादमवार यांना निलंबित करण्याचे आदेश नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुष सिंह यांनी 21 ऑगस्ट रोजी जारी केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अंतर्गत कार्यक्रमात असलेल्या आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र मुंबई यांच्यातर्फे 2007 सालापासून दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट अनुवादित ग्रंथास दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मदिनी म्हणजे 23 ऑगस्टला हा पुरस्कार घोषित केला जातो. त्यानुसार यंदा हा पुरस्कार 2 अनुवादकांना जाहीर करण्यात आला आहे. जर्मन भाषेतील पुस्तकाच्या पाळोमूळ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी जयश्री हरिजोशी यांना तर सुबाकी स्टेशनर्स या जपानी पुस्तकाच्या अनुवादासाठी मयुरेश कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांनी दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात 21 ऑगस्ट पासून वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुला मुलींनी

एसटी कार्यालयासमोर 11 मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी धारणी यांच्यासोबत काल सायंकाळी आंदोलनस्थळी चर्चा झाली. उपस्थित असलेल्या गृहपालांबद्दल विद्यार्थ्यांनी यावेळी रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या जाईल, सोबतच महाडीबीटी आणि जीआर रद्द करणे हे विषय शासनाच्या अखत्यारीतील येत असल्याने त्यावर शासन निर्णय घेईल, असे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर विद्यार्थी ठाम असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच राहिलं. नागपूर सिटीजन्स फोरमच्या सुधारा नागपूरकर या जनजागृती मोहिमेअंतर्गत आज गांधीबाग चौक इथं वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आलं. या उपक्रमादरम्यान फलकांच्या माध्यमातून वाहन चालक आणि नागरिकांना वाहतूक सिग्नलचे पालन करा, सिग्नल जम्प करू नका, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवू नका, असे विविध संदेश फलकांच्या माध्यमातून देण्यात आले. ही मोहीम आगामी काही दिवसात शहराच्या मुख्य वाहतुकीच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आज भंडारा आणि गडचिरोली इथं पाऊस सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. नागपूर आणि चंद्रपूरसाठी देखील आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काही भागांत दुपारी उशिरा पावसाला सुरुवात झाली. येत्या काही तासात संपूर्ण विदर्भातच हलक्या पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 गडी गमावून 300 धावा उभारल्या आहेत. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. मात्र भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगाला आकर्षित करणारी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात समारोप. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन नियोजन ब्युरोचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उत्साहात साजरा. धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर। खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा। अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली।
1: हमें ऐसा एक और खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते।

0: और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुले केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते। राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे। यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे। यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली। मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली। त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली। या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे। गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत। या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत। 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील। या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल। तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत। या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं। या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत। शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या। कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं। ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला। आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते। श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल। स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान

टिकवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळ आणि सुबाकी स्टेशनर्स या दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे.

ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळ आणि सुवाकी स्टेशनर्स या दोन पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळ हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुवाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवस अखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

विशेष हा कार्यक्रमात आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:42 झाली आहेत. आता वेळ झाली आहे कार्यक्रम माझा आवार माझं शिवार याची.

शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार यामध्ये श्रोते हो आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 1 भाद्रपद 1948. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल कीर्तन आख्यान भीष्म प्रतिज्ञा. कीर्तनकार आहेत पराग पांडव.

त्वं कः कुत अयातः तत्त्वं चिन्तयत्तदिह प्रातः भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आजच्या सूत्रश्लोकामध्ये जे सांगितलं म्हटलंय तुझी पत्नी कोण तुझा पुत्र कोण हा संसार अत्यंत विचित्र आहे तू कुणाचा आहेस तू कुठून आला आहेस हे बंधो या जीवनाचे खरे तत्व काय आहे याचा विचार कर आणि म्हणूनच रसिक हो आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा ते म्हणतात नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी असं म्हणण्यासाठी त्या वाणीचा अधिकार देखील तितका असावा लागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकनाथ महाराजांच्या लहानपणी त्यांचे आई वडील गेले आणि आजीनं त्यांचा सांभाळ केला पण योग्य वेळी मायेतून मोहपाशातून बाहेर पडून गुरुचा शोध घेऊन ज्यांनी अखंड परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि म्हणून साक्षात परमेश्वर ज्यांच्या घरी येऊन काम करीत होता ते संत एकनाथ महाराज मराठी भाषेला ज्यांनी अनेक गीत प्रकार दिले ते एकनाथ महाराज आपल्या सगळ्यांना माहितीये भारूड दाखड गोंधळ जोगवा अनेक गीत प्रकार ज्यांनी दिले त्यांनी अनेक अभंग लिहिले त्याच अभंगांपैकी एक अभंग ज्यामध्ये त्यांनी आपल्याला आयुष्याचं तत्व सांगितलं काय म्हणाले

केलेल्या सत्कर्मांचे आणि दुष्कर्मांची फळं ही त्याला एकट्यालाच भोगावी लागतात. मनुष्य जन्माला एकटाच आला की त्यांनी जे जे काही करतो तेच फक्त त्याच्या बरोबर जातं, बाकी सगळं इथे राहतं, काहीही बरोबर येत नाही. थोडा वेळ आपण कीर्तनाच्या प्रतीप्रमाणे भजन करूया आणि मग आख्यानाकडे वळूया.

तर रसिक हो, नाथांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं सांगितलं. कारण काय, एका काव्यामध्ये म्हटलंय, माया मोह सोडून देवा तुझ्या नामी मन रमवावे, नाती गोती जपता जपता तुझे चरण अंतरी धरावे. माझे काही नाही देवा, सर्व तुझेच जाणावे, जन्मो जन्मी तुझीच सेवा, एवढे दान मज द्यावे. शेवटच्या त्या क्षणामध्ये तुझे नाम मुखी असावे, देह जावो या मातीमध्ये, मन तुझ्या चरणी रहावे. स्वामी समर्थ नाम घेता माया मोह दूर होई, विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता जीवाची नौका पार होई, जीवाची नौका पार होई. रसिक हो, संसार सोडायचा नाही, संसारातील आसक्ती सोडायची, नाती तोडायची नाहीत, नात्यांमधला माझेपणा सोडायचा, माणसांवर प्रेम करायचं, पण मन परमेश्वराच्या चरणी ठेवायचं. परमेश्वराचं नामस्मरण केलं की तो परमेश्वर सतत तुमच्या बरोबर असतो. कसं, महाभारतातील प्रसंग, कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं, त्यातल्या नवव्या दिवशी अवघ्या दीड घटकांमध्ये अर्जुनाने पितामह भीष्मांना बाणांची इतकी झाडी मारली की त्यामुळे भीष्मांच्या रथावर देखील आघात होऊन भीष्मांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या. पण तरी सुद्धा त्यातही पितामहांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता, कारण समोर आपला नातू एवढा पराक्रम दाखवत होता आणि त्याच्या रथाचे घोडे हाकण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वतः बसले होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, नियमाप्रमाणे सूर्योदय झाला की युद्ध सुरू आणि सूर्यास्त झाला की युद्ध समाप्त, त्याप्रमाणे युद्धाची समाप्ती झाली. सगळेजण आपापल्या शिबिरामध्ये परतले. पण आज अर्जुनाने केलेल्या दीड घटकाच्या पराक्रमाचे कौतुक सगळीकडे सुरू होतं. वाईट वाटत होत ते एकालाच, तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधन अतिशय अस्वस्थ झाला, त्यानं तातडीनं आपल्या शिबिरामध्ये एक बैठक बोलावली. कोण कोण आलं होतं बैठकीला? कर्ण शकुनी दुःशासन,

म्हणाले, कर्ण शकुनी दुःशासन यांना तातडीने बोलवून दुर्योधनाने एक बैठक बोलवली। अतिशय अस्वस्थतेने त्यांना या तिघांना समोर बसवून त्याने एक प्रश्न विचारला, म्हणाला, आज 9 दिवस झाले माझे निम्मे भाऊ मरण पावले, पण त्या पांडवांचा एक सुद्धा वीर मरू शकला नाही, आपण मारू शकलो नाही, आपल्याला विजय कसा मिळणार, यासाठी आपण काय करायला हवं? हा प्रश्न ऐकल्यावर शकुनी अतिशय मिश्किलपणे हसला। त्यांचं ते हसणं दुर्योधनाच्या लक्षात आलं, ते बरोबर दुर्योधनानं ओळखलं आणि म्हणाला, मामा बोला, मनात काय असेल ते बोला, त्यासाठीच आपण इथे भेटलो आहोत। त्यावर शकुनी मामा म्हणाले, बोलू, नक्की बोलू, आवडेल तुला? हो मामा बोला। अरे ज्या सेनापतीवर तू विश्वास ठेवला आहेस ना, तो सेनापती पाहिला बदल। अरे पितामह भीष्म आपले सेनापती आहेत, पण रक्षण करतात पांडवांचं। अरे असला शत्रूला फितूर असलेला सेनापती तुला विजय कसा मिळवून देणार? त्यामुळे तुला जर विजय हवा असेल तर पहिला तू सेनापती बदल। अरे ते भीष्म लढतात तुझ्या बाजूने, पण त्यांचं मन पूर्ण त्या पांडवांच्या बाजूने, त्यामुळे पहिला तू सेनापती बदल। सारखं सेनापती बदल, सेनापती बदल ऐकून दुर्योधनाला प्रश्न पडाला। हे ऐकल्यावर दुर्योधन म्हणे, मामा अहो काय बोलताय, भीष्मांना बाजूला करून सेनापती कुणाला करायचं, त्या योग्यतेचा कोण आहे? अरे म्हणाले, कोण आहे?

किया। यत शक्ति किती वर्णु, यत शक्ति किती वर्णु, भीतो मनि आणिताची काळ जिला। अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा मित्र आहे, याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर योद्धा तुझ्या जवळ असताना तुला अजून कोणाची काय गरज आहे? याच्या शक्तीचं वर्णन काय सांगावं? अरे याच्या शक्ती समोर काळही उभा राहिला घाबरतो, तेव्हा तू याला सेनापती कर, मग बघ तुला विजय मिळतो की नाही। त्यावर कर्ण महाराज म्हणाले, महाराज मला सेनापती करणार असेल ना तर लवकर करा, कारण जोवर सेना आहे तोवरच मी पती होण्यात अर्थ आहे, सेनाच नाही राहिली तर मी पती कोणाचा। ह्या दोघांचं हे म्हणणं ऐकल्याबरोबर दुर्योधन थेट भीष्मांकडे गेला आणि म्हणाला, आजोबा उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, किमान नकुल आणि सहदेव तरी मारा। आज 9 दिवस झाले युद्ध सुरू होऊन 5 पैकी एकालाही मारला नाही, तुमच्यामध्ये कपट आहे असं मला वाटतं। जिकडे आपलं शरीर तिकडे आपलं मन असलं पाहिजे, पण तुमचं शरीर इकडे आणि मन मात्र तिकडं, हे काही तुम्हाला शोभत नाही। अरे अरे दुर्योधना काय बोलतोयस रे? अरे मी थकलोय रे, माझं वय बघ, माझ्या शरीरावरच्या जखमा बघ, या अर्जुनाच्या बाणानं झालेल्या जखमांनी मला वेदना होत नाहीये, पण तुझ्या या शब्द बाणांनी माझ्या काळजाला वेदना होत आहे। जा आता मला विश्रांती घेऊ दे, फार बोललास, जा आता तूही विश्रांती घे आणि मलाही विश्रांती घेऊ दे। दुर्योधन जाता जाता पुन्हा म्हणाला, पण उद्या पांडव संपले पाहिजेत। मग मात्र भीष्माचार्य चिडले, म्हणाले, काय म्हणालास, पांडव संपले पाहिजे? अरे उद्या कदाचित पांडव विजयी होतील, आमचा पराभव होईल, पण विजय मिळवण्यासाठी आपली जी सत्याची बाजू असायला लागते ती आहे का? जरा आपली केलेली कर्म आठव। दुर्योधना तुला जर वाटत असेल माझ्याकडे द्रव्य बळ आहे, सैन्य आहे, कर्णासारखे धनुर्धर पडू नयेत अशी जर घमेंड असेल तर ती फुकट आहे, आणि असंच जर तुला वाटत असेल तर तुला ज्याला वाटेल त्याला सेनापती खुशाल कर, माझं काहीही म्हणणं नाही। दुर्योधनाच्या लक्षात आलं, म्हणाला, आजोबा माझं आपल्याबद्दल काही म्हणणं नाही, पण पांडवांच्या विषयी आपले मत आहे ना की पांडव नम्र आहेत, चांगले आहेत, विनयशील आहेत, तर ते साफ खोट आहे। आजच्या संध्याकाळच्या अर्जुनाच्या पराक्रमाने पांडव इतके फुगले की ते आपली हेटाळणी करून बोलू लागलेत, म्हणतायत की आता भीष्मांनी युद्ध करू नये, ते थकलेत, म्हातारे झालेत, अर्जुनासारख्या धनुर्धरापुढे त्यांचा काय टिकाव लागणार आहे, झाली ना शेवटी फजिती, आता त्यांनी हातात जपमाळ घ्यावी आणि जप करत बसावं। काय म्हणालास पांडव असं म्हणाले? पांडव मला घमेंडीत म्हातारा म्हणाले, मला युद्धासाठी अयोग्य म्हणाले, ठीक आहे उद्या सकाळी पृथ्वी जाळून टाकतो, सगळे पांडव संपून टाकतो, पांडवांना दाखवतो या भीष्माचार्याचं काय सामर्थ्य। दुर्योधनाला या बोलण्यानं समाधान वाटलं, आजोबा खरं ना हे? हो हो माझी प्रतिज्ञा, निष्पांडवी धरणी करून टाकेन। दुर्योधनाला या संभाषणाने समाधान वाटलं, पण दालनाच्या दारामध्ये जाऊन पुन्हा काहीतरी विचार आला आणि पुन्हा परत आला, मनात आलं यांनी जरी प्रतिज्ञा केली तरी हे जर त्या कृष्णाला कळालं तर तो एका रात्रीत येऊन यांचं मत बदलून टाकेल। दुर्योधन परत आला, भीष्मांनी विचारलं, काय रे परत आलास, तुम्ही जरी म्हणालात प्रतिज्ञा केली पण तरी जर उद्या पांडव नाही मेले तर? अरे जर तरची भाषा आमच्याकडे नसते, एकदा मी ठरवलं की ठरवलं, नाही पण तरी असं झालं तर? अच्छा तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं, असं जर झालं तर एक तर उद्या पांडव तरी नाहीसे होतील, नाहीतर मी तुमच्या मार्गातून बाजूला होईल, तुला कोणाला हवाय त्याला मग खुशाल सेनापती कर, असं दुहेरी प्रतिज्ञा सांगितल्यावर मग दुर्योधनाचं समाधान झालं। दुर्योधनाला वाटलं हे संभाषण त्या दोघातच चाललंय, दुसरं कोणी ऐकत नाही, पण ते तिथे कोणीतरी ऐकलं बरं का, कोण होतं?

तिथं एक दूत होता, तो माधवाचा कृष्णाचा दूत होता, जो पहारेकरी म्हणून तिथे थांबला होता. दुसरा पहारेकरी आल्यावर तो दूत थेट धर्मराजांकडे आला. त्याने त्यांना ही बातमी दिली, भगवान श्री कृष्णांना ही बातमी दिली. हे ऐकल्यावर धर्मराज म्हणाले, साक्षात भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा घेतली तर आता त्यांच्या पुढे आमचं काय चालणार. हे सगळं ऐकून द्रौपदी, जिच्या सौभाग्यावर घाला आला होता, ती कशी शांत बसणार. ती अस्वस्थ झाली आणि ती भगवान श्री कृष्णांकडे गेली. म्हणाली, कृष्णा, उद्या आमच्यावर काय घोर प्रसंग ओढवला आहे तुला कल्पना आहे का? त्यावर भगवान त्यांना काही माहीत नसल्यासारखं म्हणाले, का काय झालं? सकाळी त्यांना काहीच माहीत नाही, असं नुसतं नाटक करत होत. कृष्णा, अरे स्वतःला भाऊ म्हणवतोस माझा आणि माझ्यावर संकट आलेलं असताना झोपा काढतोस, विश्रांती घेतोस. अगं द्रौपदी, असं काय घडलंय तरी काय? अरे कृष्णा, भीष्म ही बदले अशी वाणी, उदयक निष्पांडवी धरणी. काय सांगते द्रौपदी? अरे हो कृष्णा, उद्या निष्पांडवी धरणी करण्याची प्रतिज्ञा भीष्मांनी घेतली आहे. काय सांगतेस? मग आता जर भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली आहे तर मी काही करू शकत नाही. म्हणजे यावर काही उपाय नाही? छे, अगं ज्यांच्या पुढे काळ सुद्धा उभा राहत नाही, ज्यांच्या पुढे गुरु परशुरामांना सुद्धा माघार घ्यावी लागली, त्यांच्या पुढे मी काय करणार? ठीक आहे कृष्णा, मग आता एकच मार्ग. उद्या पांडवांचं काही कमी जास्त होण्याआधी ज्या अग्निकुंडातून मी आले त्यातच पुन्हा मी स्वतःला समर्पित करते. कृष्णा, येते मी आता. असं म्हणून द्रौपदीनं तोंड फिरवलं आणि भगवंतांना कसं तरी सांगितलं. तेवढ्यात ते म्हणाले, अगं द्रौपदी थांब थांब, एवढी घाई कसली? मला एक उपाय सुचू लागला, तो आपण करून बघूया. ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना, आपण त्यांनाच भेटायला जाऊया. अरे पण कृष्णा, हे कसं शक्य आहे? शत्रू पक्षाचा सेनापती तिथे बंदोबस्त किती असणार? तिथं मी पोहोचणार कशी? अगं मी नेतो ना तुला. मग तर आणखीनच अवघड झालं, तुला तर सगळे ओळखणार. हे बघ, त्याकरता मी तुझ्या गळ्याचा सोंग घेणार आहे. तू आता जास्त काही बोलायचं नाही, मी घेऊन जातो तुला. भगवंतानं गळ्याचं सोंग घेतलं, द्रौपदीला बरोबर घेऊन निघाले. कोणालाही न कळता, पांडवांनाही कळू दिलं नाही. आड रस्त्यानं अगदी हळूहळू, अगदी पाचोळ्याचा सुद्धा आवाज झाला नाही पाहिजे असं सांगून द्रौपदीला घेऊन निघाले आणि भीष्मांच्या दालनात येऊन उभे राहिले. दारावर आल्यावर पहारेकऱ्यांना अडवलं, त्या पहारेकऱ्याला विचारलं की अरे आज जाण्याची परवानगी कुणालाच नाही का? त्यात तो बोलून गेला, म्हणाला फक्त सौभाग्यवती पतिव्रता स्त्री असेल तर तिला जाता येतं. म्हणाले, हो ना, मग ही सौभाग्यवती हिला जाऊ दे. त्याप्रमाणे द्रौपदी आत आली, चेहऱ्यावर वस्त्र होतं. जाऊन तिनं भीष्मांच्या पायावर डोकं टेकवलं आणि नमस्कार केला. चेहरा तर दिसला नाही पण हातातील बांगड्यांचा आवाज झाला आणि म्हणून आशीर्वाद देऊन बसले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हे ऐकल्यावर द्रौपदी म्हणाली, हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, तू कोण आहेस? असा प्रश्न विचारणारी तू कोण? असं म्हटल्याबरोबर तिनं आपला चेहरा दाखवला, म्हणाली, तीच मी जिच्यावर उद्या वैधव्याचा प्रसंग ओढवणार नाही तुमच्यामुळे, तीच पतिव्रता स्त्री द्रौपदी मी. हे बघितल्यावर ते म्हणाले, तू इथं आलीच कशी? तुला इथं आणलं कोणी? म्हणाली, मला ना माझा जोडा राख्या घेऊन आलाय. कोण घेऊन आलाय? माझा जोडा राख्या घेऊन आलाय. त्यांना लक्षात आलं, साक्षात भगवान श्री कृष्ण आलेत. म्हणाले, अगं कुठे तुझा तो जोडा राख्या? म्हणाले, द्वारपालानं त्याला बाहेर थांबवलंय. धावत धावत गेले, पाहिलं तर अंगावर घोंगडी घेतलेला साक्षात कृष्ण, भगवान श्री कृष्ण तिथे होते. त्यांना पाहिलं, म्हणाले, देवा, अहो पांडवांसाठी एवढी सोंग घेता आम्हाला दर्शन सुद्धा देत नाही, असं का बरं? म्हणाले, अहो नातवांना मारून आजोबानं जगण्याची ही कुठली प्रतिज्ञा? म्हणाले, देवा, माझ्याकडून चूक झाली, मी स्वतः अस्वस्थ आहे, याच्यावर काहीतरी उपाय सांगा. म्हणाले, काही करू नका तुम्ही, तुमच्यासाठी एक श्रीखंडी नावाचा जिन्नस ठेवला आहे, तो काय ते सगळं सांभाळून घेईल. आणि रसिक हो, पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे पांडवांचा विजय झाला. या सगळ्यामध्ये मुख्य मुद्दा काय? तर द्रौपदीनं कृष्णाला भाऊ मानलं, अर्जुनानं कृष्णाला सखा मानलं, भीष्माचार्यांनी सर्वस्व कृष्णाला मानलं आणि म्हणून एकनाथ महाराजांनी मूळ अभंगात सांगितलं

1873 पण कीर्तनकार पराग पांडव यांनी सादर केलेलं आख्यान भीष्म प्रतिज्ञा ऐकलीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील राम उगवकर यांची रचना आपण ऐकली. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय बसवण्यात जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय डॉक्टर मुकुंद कदम यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर शेताच्या बांधावर या मालिकेत सचिन लिकनकर यांची मुलाखत ऐकता येईल. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी मध्ये आपण ऐकू शकाल नारळ लागवड या विषयावरची माहिती. तेव्हा आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी सह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: Batista. ஆகாஷவாணி மும்பை. आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली

ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल तसंच

यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे, तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाज आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथे गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केलेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी

सत्तावीस ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथे काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते, पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.